0: आप मम प्राण आधार। परमहंस गुरुदेव जी तीन लोक के दे, सुर नर मुनि सब संत जन नित उठ करते से। सतगुरु सामदाता नहीं सब जग मांगन हार। सतगुरु समदाता नहीं, अवर गुरुदेव सतगुरु,
1: नाश गुरुदेव सतगुरु,
0: समदाता नहीं। देयर इज नो ग्रेटेस्ट और द हाईएस्ट देन द सतगुरु,
1: není většího, गुरुदेव, nevětšího než गुरुदेव, než सतगुरु।
0: सब जग मांगन हार, एवरीवन आर asking from the Gurudev.
1: Všichni prosí Gurudeva.
0: Even it is said, Raja or Bahadsa, at that time about the Muslims, it's the Bahadsa.
1: A dokonce se říká, že i král nebo ten muslimský vládce Bahadsa v té době.
0: So Raja, king, and it's all, they all are with the full hand standing in the front of the Gurudev.
1: I oni všichni jsou se svýma rukama stojí před Gurudevem.
0: Raja, kya badsa, sabhi khada rahe darbar. All, sabhi khada rahe darbar. Ram Krishna se kaun bade? Who is the highest than the Krishna?